0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड. गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in.

0: दुर्घटना यांचा चिंते पासून मुक्ती मिळवा।
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
2: मी काका समर्थ शिंदे मुला है पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।

0: Let's talk about yoga. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan आपके साथ है और योगा से ही होगा, बहुत कुछ होता है, लेकिन क्या कुछ होता है, किस तरीके से होता है और कौन सा योगा करना चाहिए, कौन सा प्राणायाम बहुत इंपॉर्टेंट है, इसी बारे में आज हम जानेंगे. अपने से बता है तो योग गुरु गंगा प्रसाद खरात सर.
1: सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मुद्रा म्हणजे काय आणि त्यांचा उपयोग. तर सगळ्यात पहिले मुद्रा या शब्दाचे विविध संदर्भानुसार अनेक अर्थ निघतात. योगशास्त्र, अर्थशास्त्र आणि नृत्य किंवा नाण्यांशी जोडल्या जाणाऱ्या या मुद्रेची संकल्पना आपल्याला आपण फक्त योग आणि अध्यात्म याच्याशी निगडीत आपण घेणार आहोत. तर आपल्याला योग आणि ध्यान करताना हाताच्या बोटांनी किंवा शरीराने विशिष्ट हावभाव किंवा आकृतीबंध तयार केले जातात, त्याला आपण मुद्रा असे म्हणतो. आपल्या हातांची जी पाच बोट आहेत, म्हणजे अंगठा, त्याच्या शेजारचं बोट, तर्जनी, इंडेक्स फिंगर, मध्यमा, अनामिका आणि करंगळी, या पाचही बोटांची अग्रभाग आपण जुळवली तर वेगवेगळ्या मुद्रा तयार होतात. तर आपल्यामध्ये ध्यान मुद्रा, अपान मुद्रा, प्राण मुद्रा, वायू मुद्रा अशा या वेगवेगळ्या मुद्रा आहेत. तर आपल्याला योग शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण या मुद्रा बघितलेल्या आहेत आणि या मुद्रेमध्ये त्या त्या आजाराशी निगडीत आपण प्राणायाम आणि ध्यान केलं तर आपल्याला कमी दिवसामध्ये वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा होण्यास मदत होते. चला तर आपण इथे थांबूया. हो,
0: तर सरांनी जी इन्फॉर्मेशन आता आपल्याला दिली ते फॉलो करा आणि त्याप्रकारे निरोगी रहा आणि ऐकत रहा.

0: Let's talk about festival vibe. You're listening MTM 90.8 FM. एंड अभी बहुत जल्दी ना तो सारे फेस्टिवल शुरू होने वाले हैं. दहीहंडी येते त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, मग नवरात्री आहे आणि या सर्व सार्वजनिक उत्सवात प्रशासनाकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आलेल्या आहेत, त्याही माहीत होणं फार गरजेचं आहे. तर सध्या आपण सगळेजण उत्सवाची तयारी करत आहोत आणि गली गली में गणपती बाप्पा का आगमन होता है और बहुत तो कैसे मंडळ होते, तर यासाठी काही नियम आहेत. आता मंडळासाठी पैसे तर लागणार आहेत, तर त्यासाठी आपण वर्गणी जमा करतोय, त्याची परवानगी घेणे सुद्धा आता कंपल्सरी झालेलं आहे. जर सार्वजनिक उत्सव किंवा कार्यक्रमासाठी लोकांकडून तुम्ही पैसे घेत असाल, वर्गणी घेत असाल, त्यासाठी तुम्हाला धर्मादाय सहायुक्त यांची परमिशन घेणे कंपल्सरी आहे. त्यांची परमिशन मिळाली तरच तुम्ही वर्गणी गोळा करू शकता आणि जर हा नियम फॉलो नाही केला तर त्या मंडळावर किंवा त्या अध्यक्षांवर कारवाई सुद्धा होऊ शकते. महत्वाचं अपडेट आहे हे, कारण की वर्गणी तर सर्वांना लागती आणि त्यासाठी आपण वर्गणी जमा करण्यासाठी जातोय, तर त्याची परमिशन अगोदर घ्या, त्यानंतरच वर्गणी जमा करा. आणि हो मित्रांनो, गणेश मंडळ तुमचं सुद्धा असेल आणि या वर्षी तुम्ही नवीन कोणतं मंडळ सुरू केलं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करणे सुद्धा कंपल्सरी आहे. तर ती प्रोसेस काय, कशा प्रकारे आपण ते रजिस्ट्रेशन करू शकतो आणि न केल्यावर काय होऊ शकतं, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल आजच्या या शो मध्ये. यासोबतच गणेश मंडळांना FDA ची परवानगी सुद्धा घेणे कंपल्सरी झालेलं आहे महाप्रसादासाठी. तर त्याची प्रोसेस काय, कशा प्रकारे तुम्ही ती परवानगी घेऊ शकता, या सर्व विषयांवर आज आपण बोलूया, बट कुछ ही देर के बाद. तब तक के लिए स्टे ट्यून.
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: सो बात कुछ ऐसी है कि त्योहारों का सीजन शुरू हो चुका है और त्योहार मतलब भाई मजे तो है ही, इसी के साथ कुछ रूल्स और रेगुलेशन फॉलो करना भी बहुत जरूरी है। तर दही अंडिया तयत आहे, त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, मग नवरात्री, दसरा, सगळे उत्सव आता आलेले आहेत। यासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी लागू केलेल्या आहेत, स्पेशली जे गणेश मंडळ आहेत ना त्यांच्यासाठी। जर मित्रांनो तुमचं गणेश मंडळ नवीन असेल, या वर्षी तुम्ही पहिल्यांदाच मंडळाची स्थापना केली असेल, तर त्याचं रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे। तर ते रजिस्ट्रेशन कसं करायचं माहिती आहे, तुम्हाला व्हिजिट करावं लागेल www.charity.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन। या वेबसाईटवर गेल्यावर तिथे एक तुम्हाला फॉर्म दिसेल, ते फॉर्म तुम्ही फिलअप करा, त्या समिती सदस्यांची नावं, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर असेल आणि त्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्हाला ती परमिशन मिळेल। आणि यासोबतच एक रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा येणार आहे, तर तो रजिस्ट्रेशन नंबर आला म्हणजे तुमचं मंडळ ऑफिशियली रजिस्टर झालंय। आणि अजून एक महत्वाचा नियम आहे की जर तुम्ही वर्गणी गोळा करत असाल तर त्याची सुद्धा परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल धर्मादाय सहायुक्त यांच्याकडून, आणि ज्यांच्याकडून तुम्ही वर्गणी घेत आहे त्यांना पावती देणं सुद्धा कंपल्सरी आहे। तर हे महत्वाचे नियम आणि अटी आहेत, ते लक्षात ठेवा। आणि अजून एक आहे की कोणत्या मंडळांना परवानगीची गरज नाहीये, ज्या मंडळांनी कायमस्वरूपी रजिस्टर केलेलं आहे त्या मंडळाचं नाव, तर त्यांना दरवर्षी परवानगी घेणे गरजेचं नाहीये, पण टोटल खर्च किती लागणार आहे याचा हिशेब त्यांनाही द्यावा लागेल। तर हे महत्वाचे नियम आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि अजून एक FDA ची एक तुम्हाला परवानगी लागणार आहे, कशाबद्दल, काय ती परवानगी सांगतो मी बट थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।
1: ओनली ऑन MGM 90.8 FM।

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.
2: अच्छा तो हम चलते हैं.

नमस्कार, एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वरती शो सुरू झालाय विथ आर जे भूषण. मित्रांनो, इव्हिनिंगचा टाइम सुरू झालाय, म्हणजे दिवसाचा सिरियस मोड बाजूला ठेवायची वेळ झाली आहे आणि थोडं रिफ्रेश होण्याची वेळ झाली आहे. मित्रांनो, दिवस कितीही बिझी असला तरी स्वतःसाठी काही मिनिटं काढणं ही लक्झरी नाही तर गरज आहे. मित्रांनो, आज दिवसभरात किती वेळा तुम्ही पाणी प्यायलं हे आठवत आहे का? नाही? मग हा तुमच्यासाठी फ्रेंडली रिमाइंडर आहे, एक ग्लास पाणी आत्ताच प्या. आणि हो, आपला शो म्हणजे तुमच्या कामाच्या, ट्रॅफिकच्या, अभ्यासाच्या आणि रोजच्या धावपळीमध्ये एक छोटासा रिफ्रेशिंग ब्रेक. तर व्हॉल्यूम कंट्रोल ठेवा, कारण की शो सुरू झालाय विथ आर जे भूषण ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असा एखादा मित्र आहे का जो फक्त 5 मिनिटात येतो म्हणतो आणि येईपर्यंत त्याच्यासाठी ठेवलेला चहा थंड होऊन जातो. आपल्या आयुष्यात अशी छोटी छोटी माणसं आणि त्यांचे छोटे छोटे डायलॉग्स हेच तर रोजचं एंटरटेनमेंट आहे. कधी मित्राचा एक फोन मूड बदलतो, तर कधी घरातला एखादा जोक दिवसभराचा स्ट्रेस कमी करतो, तर कधी अनोळखी माणसाचं एक स्माईल सुद्धा दिवस छान करून जातं. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करा की आपल्या काही वागण्यातून दुसऱ्याला आनंद देता येईल का. जसं की तुम्ही छोटंसं काम करू शकता, बऱ्याच दिवसात ज्यांना बोललेले नाही त्यांना छोटासा मेसेज करू शकता, जसं की काय म्हणतोस किंवा कशी आहेस असा मेसेज करा. कदाचित तुमचा तो 2 मिनिटाचा मेसेज कुणाचा तरी दिवस चांगला करून जाईल. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. तुम्ही ऐकताय आर जे भूषणला. मित्रांनो, आज आहे 3 सप्टेंबर आणि आज आहे स्कायस्क्रॅपर डे. म्हणजे उंचच उंच बिल्डिंग्स, सिटी स्कायलाईन आणि मॉडर्न आर्किटेक्चरला सेलिब्रेट करण्याचा दिवस. हा दिवस आर्किटेक्चर लुईस एच सुलिव्हॅन यांच्या बर्थडेशी जोडला जातो. मला काय वाटतं, याचा अर्थ आपल्या आयुष्याशी जोडू शकतो. स्कायस्क्रॅपर एका दिवसात तयार होत नाही. आधी फाउंडेशन, मग एक फ्लोर, मग दुसरा फ्लोर, आणि हळूहळू ती इमारत आकाशाला स्पर्श करते. आपले ड्रीम सुद्धा असेच असतात. आज छोटं पाऊल, उद्या त्यावर आणखी एक पाऊल, आणि एक दिवस मागे वळून पाहिलं की कळतं, अरे वा, आपण खूपच पुढे आलोय. म्हणून आज स्कायस्क्रॅपर डेच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात ठेवा, ड्रीम्स मोठे ठेवा पण फाउंडेशन मजबूत ठेवा. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक MGM रेडिओ 90.8 FM वर. तुम्ही ऐकताय RJ भूषणला. मित्रांनो, हिस्ट्री म्हणजे फक्त मोठी मोठी युद्ध आणि राजे महाराजे नाहीत, तर कधी एखादा इन्व्हेन्शन, एखादी छोटी घटना किंवा एखाद्या व्यक्तीचा निर्णय पुढे जाऊन संपूर्ण जगावर परिणाम करतो. आणि म्हणूनच हिस्ट्रीचा एक मजेदार भाग असतो. आज आपण जे नॉर्मल समजतो ते कधीतरी कुणासाठी तरी कम्प्लिटली न्यू किंवा अनबिलिव्हेबल होऊ शकतं. म्हणून आपल्या आयुष्यातही नवीन गोष्टी करण्याची भीती ठेवू नका, कारण आजची तुमची छोटी सुरुवात उद्याची तुमची मोठी स्टोरी बनू शकते. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक MGM रेडिओ 90.8 FM वरती शो सुरू आहे विथ RJ भूषण. मित्रांनो, आपल्या शहरासाठी एक इंटरेस्टिंग इंडस्ट्रियल अपडेट समोर आलाय. इथर एनर्जीच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या ऑरिक प्लांटची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्याची योजना कंपनीने पुढे आणली. विशेष म्हणजे डिमांड सप्लाय पेक्षा जास्त असल्यामुळे एक्सपान्शनचं काम आधीच्या शेड्यूल पेक्षा तब्बल 4 वर्ष लवकर करण्याची तयारी सुरू असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. म्हणजे आपल्या शहराचं नाव इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगच्या मॅपवर आणखी ठळकपणे येताना दिसतंय. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है आणि शो सुरू आहे RJ भूषण सोबत। मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक छोटीशी टेक अपडेट घेऊन आलोय। मित्रांनो, आपण दिवसभर जे व्हॉट्सअप यूज करतो त्या रिगार्डिंग टेक अपडेट आहे। व्हॉट्सअप काही जुन्या अँड्रॉइड फोन्सवर सपोर्ट बंद करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे तुमचा फोन जर खूप जुना असेल तर व्हॉट्सअप चालतंय म्हणून बिंदास्त बसू नका। एकदा सॉफ्टवेअर अपडेट आणि अँड्रॉइड व्हर्जन चेक करून घ्या, कारण की टेक्नॉलॉजीमध्ये चालतंय ना, मग बदलायचं कशाला, हा ॲटिट्यूड कधी कधी महागात पडू शकतो। तर सॉफ्टवेअर अपडेट आणि अँड्रॉइड व्हर्जन चेक करा आणि जर सगळं अप टू डेट असेल मग बिंदास्त राहा आणि ऐकत राहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: एमजीएम 90.8 एफएम साथ है तो बात है।
1: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
0: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
1: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा एमजीएम 90.8 एफएम वर एकदम वाजवी दरात।
0: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही टोन केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, आज आहे बॉलिवूड ऍक्टर विवेक ओबेरॉय आणि शक्ती कपूर यांचा बर्थडे। विवेक ओबेरॉय यांचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी झाला आणि कंपनी, साथिया, मस्ती, शूट आउट ऍट लोखंडवाला अशा अनेक मूवीज मधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्यात। आणि शक्ती कपूर म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे, बॉलिवूडमध्ये कॉमेडी आणि व्हिलन्सचं नाव जर निघाल तर शक्ती कपूर आठवणार नाही असं होणारच नाही। शक्ती कपूर यांनी 400 जास्त मूवीज मध्ये काम केल्याची नोंद आहे। आणि मित्रांनो, विवेक ओबेरॉयच्या सिरियस आणि इंटेन्स रोल पासून शक्ती कपूरच्या कॉमेडी टायमिंग पर्यंत दोघांची स्टाईल कम्प्लिटली वेगळी आहे, पण दोन्ही फुल एंटरटेनमेंट आहे। तर मग तुमचा फेवरेट कोण आहे, शक्ती कपूर की विवेक ओबेरॉय? मला इंस्टाग्राम वरती DM करून सांगा। त्यासाठीचा माझा इंस्टाग्राम ID आहे RJ_भूषण.पवार। MGM रेडिओ 90.8 FM कडून ऍक्टर विवेक ओबेरॉय आणि ऍक्टर शक्ती कपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: आगमन होणार आहे, मग नवरात्री आहे, आणि या सर्व सार्वजनिक उत्सवात प्रशासनाकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आलेल्या आहेत, त्याही माहीत होणं फार गरजेचं आहे. तर सध्या आपण सगळेजण उत्सवाची तयारी करत आहोत आणि गली गली में गणपती बाप्पा का आगमन होत आहे और बहुत तो कैसे मंडळ होते, तर यासाठी काही नियम आहेत. आता मंडळासाठी पैसे तर लागणार आहेत, तर त्यासाठी आपण वर्गणी जमा करतोय, त्याची परवानगी घेणे सुद्धा आता कंपल्सरी झालेलं आहे. जर सार्वजनिक उत्सव किंवा कार्यक्रमासाठी लोकांकडून तुम्ही पैसे घेत असाल, वर्गणी घेत असाल, त्यासाठी तुम्हाला धर्मादाय सहायुक्त यांची परमिशन घेणे कंपल्सरी आहे. त्यांची परमिशन मिळाली तरच तुम्ही वर्गणी गोळा करू शकता, आणि जर हा नियम फॉलो नाही केला तर त्या मंडळावर किंवा त्या अध्यक्षांवर कारवाई सुद्धा होऊ शकते. महत्त्वाचं अपडेट आहे हे, कारण की वर्गणी तर सर्वांना लागती आणि त्यासाठी आपण वर्गणी जमा करण्यासाठी जातोय, तर त्याची परमिशन अगोदर घ्या, त्यानंतरच वर्गणी जमा करा. आणि हो मित्रांनो, गणेश मंडळ तुमचं सुद्धा असेल आणि यावर्षी तुम्ही नवीन कोणतं मंडळ सुरू केलं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करणे सुद्धा कंपल्सरी आहे. तर ती प्रोसेस काय, कशा प्रकारे आपण ते रजिस्ट्रेशन करू शकतो आणि न केल्यावर काय होऊ शकतं, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल आजच्या या शो मध्ये. यासोबतच गणेश मंडळांना FDA ची परवानगी सुद्धा घेणे कंपल्सरी झालेलं आहे महाप्रसादासाठी, तर त्याची प्रोसेस काय, कशा प्रकारे तुम्ही ती परवानगी घेऊ शकता, या सर्व विषयांवर आज आपण बोलूया. बट कुछ ही देर के बाद, तब तक के लिए स्टे ट्यून.
1: Only on MGM 90.8 FM.

0: सो बात कुछ ऐसी है कि त्योहारों का सीजन शुरू हो चुका है और त्योहार मतलब भाई मजे तो है ही, इसी के साथ कुछ रूल्स और रेगुलेशन फॉलो करना भी बहुत जरूरी है। तर दही अंडिया तैयार है, त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, मग नवरात्री दशहरा सगळे उत्सव आता आलेले आहेत। यासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी लागू केलेल्या आहेत, स्पेशली जे गणेश मंडळ आहेत ना त्यांच्यासाठी। जर मित्रांनो तुमचं गणेश मंडळ नवीन असेल, या वर्षी तुम्ही पहिल्यांदाच मंडळाची स्थापना केली असेल, तर त्याचं रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे। तर ते रजिस्ट्रेशन कसं करायचं माहिती आहे, तुम्हाला व्हिजिट करावं लागेल www.charity.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन। या वेबसाईटवर गेल्यावर तिथे एक तुम्हाला फॉर्म दिसेल, ते फॉर्म तुम्ही फिलअप करा, त्या समिती सदस्यांची नावं, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर असेल आणि त्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्हाला ती परमिशन मिळेल। आणि यासोबतच एक रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा येणार आहे, तर तो रजिस्ट्रेशन नंबर आला म्हणजे तुमचं मंडळ ऑफिशियली रजिस्टर झालंय। आणि अजून एक महत्त्वाचा नियम आहे की जर तुम्ही वर्गणी गोळा करत असाल तर त्याची सुद्धा परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल धर्मादाय सहायुक्त यांच्याकडून, आणि ज्यांच्याकडून तुम्ही वर्गणी घेताय त्यांना पावती देणं सुद्धा कंपल्सरी आहे। तर हे महत्त्वाचे नियम आणि अटी आहेत, ते लक्षात ठेवा। आणि अजून एक आहे की कोणत्या मंडळांना परवानगीची गरज नाहीये, ज्या मंडळांनी कायमस्वरूपी रजिस्टर केलेलं आहे त्या मंडळाचं नाव, तर त्यांना दरवर्षी परवानगी घेणे गरजेचं नाहीये, पण टोटल खर्च किती लागणार आहे याचा हिशेब त्यांनाही द्यावा लागेल। तर हे महत्त्वाचे नियम आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि अजून एक FDA ची एक तुम्हाला परवानगी लागणार आहे, कशाबद्दल काय ती परवानगी सांगतो मी थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।
1: Only on MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: TM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या Department of Pharmaceutical Science मध्ये प्रवेश घ्या.
1: जिथे Diploma in Pharmacy and Bachelor of Pharmacy मध्ये admission सुरू. Also direct admission in B Pharmacy second year. Avail attractive scholarships.
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: For admission contact 93717142 65 or visit www.mgmu.ac.in.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.